नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। 102.8 FM विविध भारतीचं हे मुंबई केंद्र आहे। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद, शके 1948 अर्थात दिनांक 24 ऑगस्ट इसवी सन 2026। पहाटेचे 5:55 आणि 51 सेकंद होत आहेत। आमचं आजच्या सभेचं प्रसारण आता सुरू होत आहे। या सभेत आपण सर्वांचं तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपला दिवस आनंदात जाओ या शुभेच्छांसह आजच्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने।

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षक वाटेल अशी भक्कम अंतराळ परिसंस्था उभी करावी असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: हमें ऐसा एक और खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
2: सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना

0: चाहता हूं कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है, और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है।
1: युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली। संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे, लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले। मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या करारामुळे धर्मादाय रुग्णालय आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे। धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर परिचारिका औषधं आणि चाचण्या उपलब्ध असतील हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे। या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससे होलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली, तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते। उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली। औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे। रस्ते सांडपाणी व्यवस्थापन पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले। दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे। नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या.

0: दत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. पुण्यात झालेल्या 16 कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16 कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है 102.8 FM पर. अब सुनते हैं भूले बिसरे गीत कार्यक्रम का शेष भाग.
2: पहला प्यार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. पंतप्रधानांनी अलिकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला हे आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाजमाध्यमावर एक ध्वनीचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
1: नवी दिल्ली इथं होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या एकंदर 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही

आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन जीएमओ अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या पद्धतीच्या पॉपकॉर्न मका संकरित बियाणांचं अनावरण करतील आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशियादरम्यानच्या व्यापार आर्थिक वैज्ञानिक तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील एसएनसीयू विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायुक्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायुनिर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील म्हैसूरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील एम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोन्ही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिकनिझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड बिहार ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश कर्नाटकचा किनारपट्टी भाग पूर्व उत्तर प्रदेश पश्चिम बंगालचा काही भाग मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी

0: आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती का ये मुंबई केंद्र है 102.8 FM पर. अब सुनते हैं कार्यक्रम चित्रलोक.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल जपानच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी भारतीय दूतावास आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या जपान भारत व्यवसाय सल्लागार समितीच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. भारत आणि जपान यांच्यातल्या राजनैतिक संबंधांच्या अमृत महोत्सवानिमित्त हे वर्ष भारत जपान सामायिक क्षितिज वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भविष्यातल्या भागीदारीवर चर्चा करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारतात मोठ्या संख्येनं जपानी कंपन्या कार्यरत असून भारत आजच्याच सुमारे 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेतून 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना या प्रवासात जपान भारताचा महत्वाचा भागीदार असेल अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. वैद्यकीय उपकरण क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण नियामक सुधारणा लागू केल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार मेडिकल डिव्हाइसेस रुल्स 2017 तीन प्रमुख बाबींअंतर्गत सुधारणा करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांच्या निर्जंतुकीकरणाशी संबंधित नियमांचं सुलभीकरण, चाचणी शुल्कात एकसमानता आणणं आणि वैद्यकीय तपासणी अटींमधून सूट देण्यासाठी मान्यताप्राप्त परदेशी अधिकार क्षेत्रांच्या यादीत युरोपियन युनियनचा समावेश करणं या तीन महत्वाच्या सुधारणांचा यात समावेश आहे. या सुधारणांमुळे नियामक प्रक्रिया सोपी होईल, अनुपालन खर्च कमी होईल, पारदर्शकता आणि अचूकता वाढेल, तसंच देशात प्रगत आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणं वेळेत उपलब्ध होण्यास मदत होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. यास्मीन शेख यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलं. त्यानंतर मुंबईतल्या SIES महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केलं. श्री पू भागवत आणि विंदा करंदीकर यासारख्या साहित्यिकांबरोबर त्यांनी काम केलं. त्या महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुखही राहिल्या. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींना मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं आहेत. यास्मीन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटेच्या सुमारास आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना दुःखद आणि हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले असून घटनेतल्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. मृत बालकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, तसंच जखमी बालकांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यात गोधनी गावात जलशुद्धीकरण प्रकल्पातल्या 900 किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडरमधून आज पहाटे क्लोरीनची गळती सुरू झाल्याची घटना घडली. प्रकल्पातल्या वायू आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे अनेक लोकांना खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. पोलिसांच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तीतल्या नागरिकांना हलवण्यात आलं असून गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11वीच्या प्रवेशासाठी 10वी फेरी जाहीर केली आहे. 27 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही 11वीच्या 8,94,000 जागा रिक्त असल्याचं दिसून आलं. श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार असून अनेक शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वेरूळ इथल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मंदिरात प्रशासनाकडून दर्शन रांगा, पिण्याचं पाणी आणि सावलीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 गडीबाद 431 धावा झाल्या होत्या. ध्रुव ज्युरेल 67 तर मानव सुथार 5 धावांवर खेळत आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. संध्याकाळी 6:15 सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

0: ब्लैक कैट फिल्म का ये गाना आपने सुना, मीनू मुमताज और बलराज साहनी पर फिल्माया गया ये गाना है। एक हमारे साथी ने ये बात लिखी है कि मंजू जी, मैं आपसे एक सवाल करना चाहता हूँ कि इन दिनों मेरे बचपन के शहर मुंबई का मौसम कैसा है। तो जी हाँ, हम आपको जवाब देना चाहते हैं कि मौसम बड़ा सुहावना है और रोज़ दिन में कम से कम 5-6-10 दफ़े बारिश दस्तक देती है और पूरा शहर भिगो करके चली जाती है। ठंडी हवाएं चल रही है और
1: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस। हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते। भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले। भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8-9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल। गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे। गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे। भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCC महासचिव जेसेम मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली। गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। भारताचं ब्रिक्समधलं अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे। लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते। देशभरात 30 ठिकाणी 400 अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत। देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं। तज्ज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे। झारखंड संयुक्त नागरी सेवापूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची CBI चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे। या प्रकरणाची CBI किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून

राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शीव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणे छापे टाकले. सुमारे 9,63,00,000 बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश M ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू। मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन। आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते। भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले। भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल। गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतींनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850+ अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत। देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं। तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करून तयार केलेल्या महा EHRMS प्रणालीचं उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं। एखाद्या कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून निवृत्तीपर्यंत सर्व माहितीचं संकलन या प्रणालीत आहे, तसंच त्याचं अद्ययावतीकरणही वेळोवेळी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। एखाद्या कर्मचाऱ्याच्या माहितीसोबतच राज्याच्या मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन सुरळीतपणे होण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल। महा EHRMS प्रणाली ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल असंही ते म्हणाले। अमरावती जिल्हा स्त्री रुग्ण

रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 अर्भकांवर उपचार सुरू असून एका अर्भकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत बाधलेल्या अर्भकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत अर्भकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जीव कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबई शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. महाभारत आणि इतर दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी गावातल्या वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पात क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. काल मध्यरात्री 1 सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्तीतल्या काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि इतर रहिवाशांना बाधित परिसरातून हलवण्यात आलं. प्रकल्पातले कर्मचारी तसंच NDRFचं पथक आणि अग्निशमन दलातर्फे मदत कार्य सुरू आहे. पहाटे 5:30 सुमाराला वायुगळती कमी झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रीतसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल युगात महत्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं PMLA विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मननकुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यमसिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 नर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या नवीन इमारतीतल्या या विभागात 39 बाळांवर उपचार सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोवस्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने 2 जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यात सुमारे 30,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. आइए सुनते हैं कार्यक्रम छाया गीत.
2: होंठ कांपता है बदन और मिलते नहीं अल्फाज अपनी बात कहने के लिए.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय

आणि चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठस्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्णपदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख तर कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्णपदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. यूथ ऑलिम्पिक आणि यूथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्णपदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यसाठी 15 लाखांवरून 30 लाख तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयांची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चा

0: या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोस वी याला हंगेरीच्या कनिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. आइए सुनते हैं कार्यक्रम जय माला.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्याने 3 बाळांचा मृत्यू। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश। भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन। आणि श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित। श्रीलंकेच्या दिवसअखेर 2 बाद 8 धावा। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे। रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या

किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या सानेगुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉ कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली. भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतीन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या. व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं. गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200+ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल, असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मीन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मीन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळं भारतानं पहिला डाव 9-503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी कणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोविस्कीचा पराभव केला आणि स्पर्धेत 7 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमण हे 3 खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता. मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची CBI चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-503 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसाखेर 2-8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकत होतात विविध भारतीचं मुंबई केंद्र 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 11 वाजले आहेत. आमची आजची सभा इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर. तोपर्यंत अनुमती द्या. शुभरात्री. जय हिंद.